ऋषिक श्रोत्या नाम छवि नम्र नमस्कार। आज शनिवार 16 सितंबर महीना की 26 तारीख ऋषिक हो स्वर तरंग कार्यक्रमात आनंदी मनाने में तुम्हारा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते AM2 रेडियो मॉरिशस। शनिवार ची ही आनंदमयी दुपार आहे आणि आपल्या मज जवळची गोड गाणी तर प्रस्तावने विलंब न लावता चला मग सुरुवात करूया सुरांच्या या सुंदर प्रवासाला। सुरुवात करूया एकत्र हा स्वर तरंग। हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे या पुढील गाण्याने या

श्रोत्यानो, हीच आमची मनापासूनची प्रार्थना माणसाने माणसाशी प्रेमाने आपुलकीने आणि समतेने वागावे. प्रत्येक मनात माणुसकीचा सुंदर सूर सदैव निनादत रहावा. या सद्भावनेनेच वळूया दुसऱ्या गीताकडे. तेव्हा चला, कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आपल्यासाठी आम्ही निवडलेले आहे उंडगा चित्रपटातून घेतलेले हे मधुर गीत, मन झिमाड झालं जी.

मन झिमाड़ झालजी या गाण्याने अंतर रसिक हो चला ऐकूया महान संगीतकार और रहमान यांच्या श्रवणीय संगीताने नटलेले रोजा चित्रपटातून घेतलेले हे भाव मधुर गीत.

0: ऋषिको हो तुला जपणार आहे हे वाक्य खूप भावपूर्ण आहे. मी सारी जिंदगी तुला जपणार आहे या शब्दांत दडलेली सास प्रेम आणि जपणुकीची भावना मनाला अळकत स्पर्शून जाते. तर चला ऐकूया खरी बिस्किट चित्रपटातून घेतलेले हे भावपूर्ण गीत.
1: तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असतं वेगळं प्रत्येकासाठी. कधी प्रेयसी कधी प्रियकर, कधी नवरा कधी बायको, कधी भाऊ कधी बाबा, कधी आई

0: रसिको हो दिवसभराच्या धावपळीत काही क्षण स्वतःसाठी काढा आणि या सुरेल साथीमध्ये संगीतमय वातावरणात मनाला थोडा निवांत श्वास घेऊ द्या.
1: तुझी जोड लागली
0: आनंदी जोशी व जसराज जोशी यांच्या आवाजात. चला या पुढील मधुर रोमॅन्टिक गीताच्या

प्रियो लागली संगीत प्रेमी श्रोत्यानो कानात सूर आणि ओठांवर गुणगुण तसेच मनात आनंद अशीच राहू दे आजची ही सुरेल दुपार. ऐकूया विसावकरांचे हे पुढील कोळी गीत अपर्णा मयेकर व सह गायकांच्या आवाजात.

आदित्य घरात मानसी नाईक यांच्या आवाजात आपण ऐकत होता नाकात नथ माझी. या गाण्यानंतर रसिक हो आजच्या या स्वरतरंग कार्यक्रमाची सांगता आम्ही प्रामाणिक एक सत्यकथा या चित्रपट गाण्याने करीत आहोत. शनिवारची ही दुपार आपल्या सहवासाने आणि संगीताने अधिकच सुंदर झाली यासाठी मनापासून धन्यवाद. पुनश्च भेटूया नव्या आनंदासह याच मैफिलीत. तोपर्यंत विशेष काळजी घ्या, सुरक्षित रहा या सद्भावना

रसिकमनी हो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यूनिंग करीत आहात ऑन योन AM2. म्हणजे कार्यक्रमाच्या आरंभी आज महेश कारी यांच्या सुमधुर आवाजात होणार आहे, तेव्हा ऐकूया लहानपण देगा देवा.

मंडळी हो कुठे असाल तुम्ही ट्यून इन करत रहा AM2 वर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी आणि सध्या सृष्टी आणि सिरियल यांच्या समुद्र आवाजात ऐकूया.

म्हणजे काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे तेव्हा दीपा सुचित्रा यांच्या समुद्र आवाजात याची सांगता होणार आहे. बाई पण भारी देवा आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.